आनंदी स्वरूप नमो सर्वाने समस्ते निदाने नमस्तवं नरनाथे नमस्तवं परमाथे नमस्तवं अगंजे नमस्तवं अपंजे नमस्तवं अकाले नमस्तवं अपाले नमो सर्वदेशे नमो सर्वपेशे नमो राज राजे नमो साज साजे नमो साह साहे नमो माह माहे नमो गीत गीते नमो प्रीत प्रीते नमो रोख रोखे नमो सोख सोखे नमो सर्व रोगे नमो सर्व भोगे नमो सर्व जीतंग नमो सर्व पीतंग नमो सर्व ज्ञानंग नमो परमतानंग नमो सर्व मंत्रंग नमो सर्व जंत्रंग नमो सर्व दृश्यंग नमो सर्व कृसंग नमो सर्व रंगे त्रिपंगी अनंगे नमो जीव जीवंग नमो बीज बीजे अखिज भिज अखिज अभिज समस्तंग प्रसिज कृपालंग स्वरूपे को कर्मंग प्रणासी सदा सर्वदा रिद सिद्धंग निवासी चारपट संत वै प्रसाद अमृत कर्म अमृत धर्म अखल जोग अचल भोग अचल राज अटल साजे अखल धर्म अलख कर्मंग सर्वंग दाता सर्वंग ज्ञाता सर्वंग पाने सर्वंग माने सर्वंग प्राणंग सर्वंग तराणंग सर्वंग भूता सर्वंग जोगता सर्वंग देवंग सर्वंग पेवंग सर्वंग